0: ഇവിടുത്തെ പ്രസിഡന്റ് ഇന്ത്യ ചെറിയ പൊറക്കത്തെ ഏറ്റവും ജാഗ്നികാശ്.
1: हामीलाई थाहा छ कि क्यान्सर पत्ता लागिसकेपछि तपाईको जीवन एकदमै बदलिन्छ. हो, यो साच्चै ठूलो चुनौती हो. तर अब यो चुनौतीलाई तपाईले एक्लै सामना गर्नु पर्दैन. हामीसँग विश्व स्तरीय तथा अत्याधुनिक पेट स्क्यान, सिटी गाइडेड बायोप्सी जस्ता क्यान्सर डायग्नोसिस र नेपालकै उत्कृष्ट